आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

व्हॉट्सअपवर माईच गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत आणि सुरुवातीस काही आवाज आला नाही माझा ओ माय गॉड आणि मी इतक्या वेळ झालं सर्वांना बोलते असंच मला वाटलं पण थोडासा माईकचा प्रॉब्लेम झाल्यामुळे माझा आवाज काही आपल्या श्रोतापर्यंत पोहोचलं नाही तर त्याबद्दल क्षमा सॉरी म्हणते आणि दोन तीन गाणी झाली आता काय काय बडबड केली होती मी इतक्या वेळेस एक वाजल्यापासून तर श्रावणाचा तिसरा सॉरी शेवटचा सोमवार आहे आणि त्यानिमित्त सर्व श्रोतांना शुभेच्छा देऊन मी सुरुवात केली होती आणि गीत दिलं होतं त्याचबरोबर आज अजय गोगावले यांचा देखील बर्थडे आहे तर तो देखील आपण सेलिब्रेट करतो त्यांची देखील गाणी आज आपण ऐकणार आहोत 9970 500 900 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करायचं आहे आणि आपल्या आवडीचं गाणं मला पाठवायचं आहे तर आता मनीषाताई देखील लाईव्ह आहेत आणि सगळेच जण रेडिओ तिरणा ऐकतायत असं म्हणतायत आणि काम चालू आहे गणपतीचं जास्त बोलता येत नाहीये तुम्हाला असं म्हणतायत मनीषाताई कुंभार तर त्यांनी व्हिडिओ देखील करून मला पाठवलाय तर त्यांना देखील आज गीत ऐकायचं आहे तर एक गीत आता ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ते म्हणजे त्याच्यावरती रील पण आपण केलेलं पाहिलं गणपती बाप्पाच्या तर असं सुंदर असं गीत गणपती बाप्पाचं चालू आहे ट्रेंडिंगला तर तेच गीत देऊयात मनीषाताई कुंभार आणि त्याचबरोबर सर्व दादा वगैरे तिथे आहेत आणि गणपतीचं काम करतायत रंगरंगोटी चालू आहे बाप्पाची आणि सुंदर असं त्या काम करतायत तर त्याच निमित्त त्यांना गीत ऐकायचं आहे ऐकूयात मनीषाताईंची व्हॉट्सअप फॉर मायश

बापाचं आगमन खरं तर पुढच्या सोमवारी होणार आहे. आजचा सोमवार हा शेवटचा सोमवार आहे आणि त्यामुळे बाप्पाच्या आगमनाची देखील आपण तयारी करतोय. आणि श्रावणीचा शेवटचा हा सोमवार आहे तो देखील सर्वत्र आज मंदिरामध्ये भरपूर गर्दी असणार आहे. पण या गर्दीत देखील तुम्ही स्वतःची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. तुम्ही जात असाल तर जिथे तुम्ही कुठे जात असाल तिथे तर या भक्तिमय वातावरणात खरं तर सणावाराचे दिवस हे सुरू होतात आता. आणि त्याचबरोबर बाप्पा येतो तेव्हा खरं तर घर पूर्ण सजलेलं असतं आणि हे गीत ऐकलं की मग मन प्रसन्न होतं. बाप्पा जेव्हा येतो आणि राहतो विराजमान होतो घरात खूप छान वाटतं. घरात नवीन पाहुणा येतो आणि तो राहतो असंच वाटतं आणि तो कधीच जाऊ नये असं सर्वांना जातावेळी देखील वाटत असतं. तर पुढची फरमाईश घेऊयात अरुण कदम माझल गाववरून. ते म्हणतात अजय अतुल यांच्या आवाजातील मला वाट दिसू दे ग हे गाणं ऐकायचं आहे. तर हे गीत खरं तर खूप सुंदर आहे. प्रत्येक शेतकरी आता हेच म्हणतोय आणि कारण की पावसाची आपण आतुरतेने वाट पाहतोय. या पावसानी जो सुट्टी मारली आहे या पावसानी खरं तर ती खूपच मोठी सुट्टी झालेली आहे त्याची. तर त्याच्यासाठी खरं तर आपण हे देखील गाणं म्हणू शकतो आणि आपल्या अडचणींवर परत आपल्याला वे दाखवण्यासाठी देखील आपण हे गाणं नक्कीच म्हणू शकतो. आपण हेच सारखं म्हणत असतो की वाट दिसू दे. तर प्रत्येक संकटातून मार्ग काढण्यासाठी हे गाणं खूप साजेसं आहे. असंच गीत ऐकायचं आहे अरुण कदम माझलगाववरून आहेत आपले श्रोते. यांनाच हे आज गीत ऐकायचं आहे कारण की आज आहे अजय गोगावले यांचा बर्थडे.

आपण एक आहात रेडिओ तेरा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. पल्लवी कुंजेतायांची मुक्काम पोस्ट शिंदेवाडी तालुका कवठे महाकाळ जिल्हा सांगली येथून सोमवार टू सोमवार त्यांची देखील फरमाईश असते. तर त्यांना आज गीत ऐकायचं आहे. ते म्हणतायत माझ्या राजाचा माझ्या पृथ्वीराजचा वाढदिवस आहे तर मी त्याला लाडाने कृष्ण म्हणते कारण त्याचा जन्म गोकुळ कालाच्या दिवशी झालाय. आमच्या घरचा छोटा कृष्ण आहे. ओके, तर पृथ्वीराजला विश्व मेने मेने हॅपी

रिटर्न्स ऑफ द डे करूया रेडिओ देण्याकडून. त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या कृष्णासाठी माझी एकच मागणी आहे, माझ्या त्यांना गीत ऐकायचं आहे. सर्वच आईचं हे खूप लोकप्रिय गीत राहिलं होतं जेव्हा तेव्हा जेव्हा केव्हा ते गाणं आलं होतं माहेरची साडी या चित्रपटातील, आणि तेच गीत त्यांना ऐकायचं आहे. तर रेडिओ देण्याच्या सर्व श्रोत्यांना प्रगतीताई तुमच्या आशीर्वादा मलाच आशीर्वाद द्या आता सगळेजण. तर ठीक आहे, तर सर्वांचे आशीर्वाद भेटावेत अशी त्यांनी आशा केली आहे, आणि जीवनात खूप मोठा यशस्वी व्हावा असं महादेवाकडे प्रार्थना देखील केली आहे. तर नक्कीच तो मोठा होईल आणि तुमचं नाव नक्कीच गाजवेल रेडिओ त्यांना आपली माणसं आपला आवाज. तर नक्कीच पृथ्वीराजला विश्वमेनमेने हॅपी डेन्स ऑफ द डे करूयात, आणि खास ऐकूयात त्याच्यासाठी ही सुंदर अशी त्याच्या मम्मीने पाठवलेली ही फरमाईश.

पुढची फरमाईश घेऊयात. ज्या ज्या सिरियलचं टायटल सॉन्ग अजून देखील ऐकलं जातं आणि आवडतं देखील असं गीत आहे ते म्हणजे तुझ्यात जीवरंगला. या चित्रपटातील हेच टायटल सॉन्ग ऐकायचं आहे. मॅडम, मी लाईटवाला कुणाल लाकाळ मेडसिंगा गावावरून बोलतोय. तर मला गीत ऐकायचं आहे तुझ्यात जीवरंगला. हे जे टायटल सॉन्ग आहे ते गीत त्यांना ऐकायचं आहे. नक्कीच लाईटवाले आहेत ते. तर नक्कीच ऐकूयात कुणाल लाकाळ मेडसिंगा यांची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअपवर महेश गाणी या कार्यक्रमात अशा सदाबहार गीतांचा नजरण ऐकण्यासाठी रेडिओ तेणाचा ॲप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ॲपवरून आणि आपलं फेसबुक आणि इन्स्टा पेज देखील फॉलो करायचं. जसं की मी म्हटलं की आज आहे अजय गोगावले यांचा बर्थडे, तर तो देखील आपण सेलिब्रेट करूयात. त्यांची विविध गाणी आहेत ती आपण आज ऐकू शकतो. त्यांनी म्हटलेली देखील आहेत आणि म्युझिक दिलेली देखील, तर अशी गाणी आज त्यांनी दिलेली आपण आज आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात ऐकू शकताय. तर यानंतरची फरमाईश घेऊयात. आपण सर्वजण पावसाची खूप आतुरतेने वाट पाहतोय, तर श्रोते आहेत आपले ते म्हणतायत खूप ऊन पडलं आहे पण गाण्यातून गारवा घेऊ म्हणून गारवा हे गाणं मला ऐकायचं आहे. मिलिंद इंगळे यांचं खूप सुपर डुपर हिट राहिलेलं गीत आहे हे देखील. तर सर पुढे असं म्हणतात की पावसाळा अजूनही आज ऊन तापते, म्हणजे पावसाळा असूनही ऊन आजही तापते. शेतातलं उभं पीक पाण्याच्या प्रतीक्षेत कोमेजतंय. आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी फक्त पाऊस नाही तर आपल्या कष्टाचं आणि स्वप्नांचं पीक वाचवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतोय. शेतकरी जगला तरच देश जगेल. लवकरच चांगला पाऊस पडेल हीच देवाकडे प्रार्थना करतोय असं म्हणतात. तर नक्कीच आपण सर्वजण प्रार्थना करतोय. आज देखील शेवटचा सोमवार, तर बरेच आपले जे श्रोते आहेत ते देवाकडे हीच मागणी करणार असणार आहेत आता जरी पाया पडायला गेले असले तरी. तर हेच गीत त्यांना ऐकायचं आहे गारवा, मिलिंद इंगळे यांच्या आवाजात हे खूप सुंदर असं गीत आहे. तर श्रोते आहेत आपले वैभव अप्पा इंगळे सर, श्री काळभैरवनाथ वेल्डिंग मटेरियल सप्लायर धाराशिव येथून ऐकूयात. नियमित श्रोते आहेत आता सध्या वैभव सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दागत, तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही, घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही। तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो, वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो, पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो, दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ, उन्हामागून चालत येते गार गार कातर वेळ, चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो, पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो।

दुपारचे 1:54 होत आहेत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. तर बरेच आपले श्रोते जे आहेत ते महादेवाचं महादेवाच्या दर्शनाला देखील जात आहेत, त्याचबरोबर मला पण चला म्हणत आहेत. आता मी इथून येणार आहे. तर पुढची फरमाईश घेऊयात. दादांची फरमाईश आली आहे, काय म्हणतात बघू. दादा, दादांची तब्येत आणखीन पण हवी तशी बरी नाही झाली आहे म्हणतात. तर म्हणतात, खरं तर आज मला फरमाईश टाकायची नव्हती, परंतु थोडा विचार केला, आज 6 दिवस झालं मी रेडिओ ऐकला नाही. मला वाटतं यापूर्वी मी बुधवारी फरमाईश टाकली होती, त्या दिवशी सेंट्रॉ महिंदरगे सरांनी बऱ्याच दिवसांमधून कार्यक्रम केला होता. त्यानंतर मला माझ्या धावपळीने आणि तब्येतीच्या कारणाने रेडिओ ऐकायला जमलं नाही, परंतु मला आज रेडिओ देण्याच्या संगतीत मिसळायला थोडंसं आवडलं. ओके, त्यासाठी काही सुखाचे क्षण कारणीभूत असतात, त्यातलाच एक भाग म्हणून आजच्या कार्यक्रमात मला मोहम्मद अजीज साहेब आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांच्या अभिनयाने नटलेल्या नगीना या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, जे की खूप छान असं गीत आहे श्रीदेवी आणि ऋषी कपूर यांचं. नगीना हा चित्रपट आणि मोहम्मद अजीज साहेब आणि अनुराधा पौडवाल यांचा आवाज. तर माझ्या खास मित्रांसाठी आणि माझ्या कदम परिवारासाठी गीत ऐकायचं आहे. मोरया मेडिकल रेडिओ श्रोता संघ, समाधान कदम, संदेश कदम, अखिलेश कदम, बाबासाहेब कदम, शेखर कदम, माणिक तांबोळी, लोंढेवाडी तालुका माढा येथून. तर नक्कीच आनंद घेऊयात दादांच्या या सुंदर अशा गीताचा. तर थँक्यू सो मच दादा मेसेज केल्याबद्दल. ऐकूयात समाधान दादा आणि सर्व कदम फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईशी गाणी या कार्यक्रमात मी अर्धी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. तर सोमवारच्या आणि एकादशीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या नियमित श्रोत्या ज्या आहेत त्या म्हणजे ज्योती पेठेताई, तसंच भारती कदम, बालिका सर्वदे, विशाल धावारे, रामेश्वर वागा, क्रांती सर्वदे, या सर्वांनाच गीत ऐकायचं आहे. सर्वजण कांदे लावत आहोत शेतामध्ये असं त्यांनी मेसेज केला आहे. तर नक्कीच ज्योतिताई, तुमची बऱ्या दिवसाला फरमाईश घेतली पण नाही, माझ्याकडून राहून गेली होती. तर चिलवडीच्या येथे इथून त्यांनी मेसेज केला आहे आपल्याला. तर नक्कीच सर्वजण आज कांदे लावत आहेत, तर त्यानिमित्त त्यांना आज एकादशी देखील आहे. त्यानिमित्त एक गीत ऐकायचं आहे जे विठुरायावरती आहे, तर तेच गीत त्यांना ऐकायचं आहे. ऐकूयात, आनंद घेऊयात.

दुपारचे 2 वाजतात. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहे. स्थलिकानंतरची फरमाईश. आज शेवटचा सोमवार आहे, त्यानिमित्त गीत ऐकायचं आहे. आपकी कसम या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. श्री संत वामन बाबा श्रोता संघ, कोल्हार तालुका, मानोरा जिल्हा, वाशिम. सुरेश भट, संजय गवई, अमोल अलवणे, गौरव भट, माझा मुलगा महेश भट, हिरामन खेराडे, एस कुमार टेलर आणि त्यांचे सर्व आणखीन मित्र राहिले असतील तर त्यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. तसंच त्याच्या पुढील हेच गीत आणखीन एका श्रोतांना ऐकायचं आहे. ते म्हणजे ते सध्या दर्शनासाठीच गेलेले आहेत. ते म्हणतात ताई आहेत, मी पूजा गावकरे आहे का ते हरंगुळ येथून, लातूर येथून. आमची फरमाईश आहे महादेवाचं आम्हाला देखील गीत ऐकायचं आहे हरंगुळ फॅमिली असं त्यांनी पाठवलंय. आम्ही आज दर्शनासाठी आलेलो आहोत तर नागझरी येथे सुप्रसिद्ध नागोबा मंदिर आहे, जवळच आहे महादेवाचं मंदिर पण असं त्यांनी पाठवलंय. तर खूप छान अशी पूजा झाली आहे आणि फोटो देखील त्यांनी मला पाठवलाय. तर नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करते पूजाताई. पूजाताई आणि तसंच पूर्ण हरंगुळ परिवार आणि त्याचबरोबर आपले जे श्री संत वामन बाबा श्रोता संघ कोल्हा तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथून जे श्रोते आहेत यांची व्हॉट्सअप फरमाईश. सुंदर असं गीत आहे आपकी पसंत आहे माहिती आहे, आपकी पसंत कार्यक्रम आठवतोय मला विविध भारतीचा आपकी कसम या चित्रपटातील गीत.

व्हॉट्सअप फरमायशी गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमायशी गाणी या कार्यक्रमात इन्व्हॉल्व व्हायचं असेल तर 99705900 या क्रमांकावरती व्हॉट्सअप फरमायशी गाणी या कार्यक्रमात तुम्ही इन्व्हॉल्व होऊ शकता. याच नंबरवरती पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचा आहे जेणेकरून आपली फरमायशी मला पूर्ण करता येईल. तर पुढची फरमायश घेऊयात. सोमवार टू सोमवार ज्यांची फरमायश असते. हाय प्रगतीताई नमस्ते, मी तुमचा नेहमीच आणि मनापासून प्रेम करणारा श्रोता विकास लोंढे. विकास दादांची फरमायश आलेली आहे. मुका पोस्ट हिंगणगाव तुलका कवटे भांगड जिल्हा सांगली. ताई आज व्हॉट्सअप फरमायश गाणीमध्ये मला गीत ऐकायचं आहे. हे सुंदर असं गीत मनाला भावणारं गाणं आहे. आणि ताई आज श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार आणि त्यातच एकादशीचा पवित्र योग आलेला आहे. या मंगलमय दिवसाच्या निमित्ताने सर्व शिवभक्त आणि विष्णू भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा. तसेच रेडिओ तेरणाच्या परिवर्तित ज्या ज्या सदस्यांचा वाढदिवस आहे त्या सर्वांनाच मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. तर अजय गोगावले सरांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य, सुख, आनंद आणि संगीताच्या क्षेत्रात अशीच भरभराट लाभो ही मनापासून शुभेच्छा. ताई आजचा हा पवित्र दिवस आणि हे सुंदर गाणं दोन्ही मनाला एक वेगळीच प्रसन्नता देतं, त्यामुळे रेडिओ तेरणावरती मला हे गाणं ऐकायचं आहे. धन्यवाद रेडिओ तेरणा, आपली माणसं, आपला आवाज. जय श्रीकृष्ण, राधे राधे असं त्यांनी पाठवलेलं आहे. तर नक्कीच दादा थँक्यू सो मच. रेडिओ तेरणाच्या परिवारातील कोणाकोणाचा बर्थडे आहे बरं आज मला तर माहिती नाही. तुम्हाला मेसेजमध्ये दादांना इन्व्हॉल्व्ह केलं आहे का तेरणाच्या ग्रुपमध्ये? तुम्ही कोणी बरेच श्रोत्यांना तेरणाच्या आपल्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं असतं. तर चला, तर ज्यांचा बर्थडे असेल त्यांना तर आपण विश करतोयच. तर दादांना जे गीत ऐकायचं आहे खूप छान असं गीत आहे, हे देखील नसीब या चित्रपटातील गीत आहे. ऐकूयात विकास लोंढे सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

मोठसा फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश पूर्ण करू सोमवार टू सोमवार ज्यांची फरमाईश असते असे आपले नियमित श्रोते सुनील जाधव पाटील गली औसा जिल्हा लातूर येथून, माझे मित्र काकासाहेब जाधव नागेश माडजे विजय बनसोडे योगेश यादव खलू बागवान माझी बहीण मीरा काळे या सर्वांनाच गीत ऐकायचं आहे. ते नक्कीच सोमवार टू सोमवार ज्यांची फरमाईश असते असे आपले सुनील जाधव पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवारांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

90s एव्हरग्रीन गाणी ऐकायला भेटत आहेत. तर पुढची फरमाईश घेऊयात. असंच गीत आहे जे खूप गाजलेलं आहे, हिरो या चित्रपटातील गीत आलेलं आहे आणि अनुराधा पौडवाल, मनहर उदास यांच्या आवाजातील हे गीत आहे. जॅकी दादा आणि मीनाक्षी शशाद्री या दिसतात पडद्यावरती. 80s हिट सॉन्ग राहिलेलं आहे हे देखील. तर मध्ये मध्ये रेडिओ बंद होतोय असं म्हणतायत ते. ओके, तुमच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम असेल सर, त्यामुळे मे बी होत असेल तसं. तर ऐकूयात आपले श्रोते जे आहेत, अंकुश सावत, माळ बोरगाव, तालुका किनवट, जिल्हा नांदेड यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: सर्वांच्या आवडीचं असणारं हे देखील गीत आणि पुढची फरमाइश देखील असंच गाजलेलं गीत आहे, कारण की ते देखील गीत ऐकायचं आहे, कारण की आज मनीषाताईंनी फरमाइश पाठवलेली आहे. तर मनीषाताई लाईव्ह आहेत, गणपती बाप्पाचं तिथं काम चालू आहे घरी, तर आई देखील आलेल्या आहेत तिथे. आई अजिबात नाही रुसलेले, मी तुमचा आवाज ऐकूनच खरं तर माझा रुसवा होता तो गेला. आणि ते आता सध्या आलेले आहेत त्या गावी माजलगावला, तर नक्कीच छोटी कंपनी देखील तिथे काम करताना दिसते बाप्पांसोबत. तर नक्कीच काय म्हणतात ऐकूया त्यांच्याच आवाजामध्ये.
1: हॅलो प्रगती दीदी, मी मनीषा कुंभार बोलते. आता सध्या मी गणपती करायला माजलगावला आलेले आहे आणि गणपतीची सेवा करणं म्हणजे काही नॉट जोक आहे. मला ती सेवा करायला मिळते हेच माझं भाग्य आहे. आणि मला ह्या गणपती निमित्त मला एक गाणं ऐकायचं आहे. माझा भाचा आहे, तो गाणं सांगणार आहे.
2: पार्वतीच्या वाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा.
1: ताशाचा आवाज तारारारा झाला न गणपती माझा नाचत आला. हे गाणं ऐकायचं आहे. आम्ही काम करत करत इथं सगळेजण खूप आवडीनं हा कार्यक्रम ऐकत आहोत आणि मुलांना पण गाणे ऐकल्यावर, तुमचा आवाज ऐकल्यावर फ्रेश वाटते. आणि प्रगती दीदी, मी कार्यक्रम ऐकत नाही म्हणून असं समजू नका की मी तुमच्याशी बोलत नाही काय नाही म्हणून. थोडे दिवस माझा फोन खराब होता त्यामुळे मी ऐकत नव्हते, पण मी तुमचा नेहमीच कार्यक्रम ऐकत आहे.
0: सर, आता बऱ्याच दिवसानंतर मनीषाताईंचा आवाज देखील ऐकून आता ओमप्रकाश गीते सर देखील म्हणतील बऱ्याच दिवसानंतर मनीषाताईंचा आवाज ऐकला असं म्हणतील. तर फरमाईशमध्ये इन्वॉल्व्ह होत चला. परत समाधान दादा देखील मला ओरडत असतात की तू आजकाल जुन्या श्रोतांना विचारत नाहीस, बोलत नाहीस. तर त्यामध्ये मनीषाताई देखील आहेत की त्यांची आठवण दादा देखील काढत असतात की कुठे गेल्यात म्हणून. तर चला, आज आवाज ऐकलाय, भेटायला देखील येणार आहेत असं म्हणतायत त्या. पाहूत आता किती वचनबद्ध राहतात, कारण की याच्या आधी त्यांनी मला 3-4 वेळेस बोलल्यात की मी येते मी येणार आहे, पण काही ते आलं नव्हतं. पण आता काय करतील की जाताना बरोबर येणार त्या माझ्याकडे असं मला तरी वाटतंय. आता पाहूयात येतात की नाही. तर चला आनंद घेऊयात. मनीषाताई आणि सर्व जी बच्ची कंपनी आहे सध्या माजरगावमध्ये, आई देखील आहेत सध्या लाईव्ह ऐकताय त्यांच्यासोबत. तर नक्कीच आनंद घेऊयात आनंद शिंदे यांच्या आवाजातील या सुंदरशा बाप्पाच्या गीताचा.
3: गणपती बाप्पा मंगलमूर्ती आला रे, आला आला रे, आला

व्हॉट्सअपवर माझी गाणी या कार्यक्रमात दुपारचे 3:15 बापरे कधी वाजले कळलंच नाही मला आज. तर यानंतरची फरमाईश दिल या चित्रपटातील गीत आहे हातगळी पिनेश सर. बऱ्याच दिवसानंतर चिखली धाराशिव येऊन आपले श्रोते आहेत ज्यांची फरमाईश पूर्ण नाही झाली असं म्हणतात, आमची फरमाईश काही घेत नाहीत असं म्हणतात. आणखीन देखील बऱ्याच श्रोत्यांच्या फरमाईश राहिल्यात माहिती, आणखीन म्हणजे रेग्युलरमधले देखील श्रोते बरेच राहिलेत. तर आता मी काही करू शकत नाही, तर बघूयात अजून इनोव्हेशन आणखीन काय होतं आहे का आपल्याकडे बघूयात. संध्याकाळी 4 दरम्यान वगैरे येण्याचा प्रयत्न करण्याचा मी बघणार आहे, कारण की बऱ्याच श्रोत्यांच्या तशा फरमाईशी राहतात. तर 1-3 तर वेळेत जेवढ्या घेता येईल तेवढ्या घेता येईल, पण 4-5 किंवा 4-5:30 दरम्यान असं काहीतरी प्लॅन माझा चालू आहे की लाईव्हमध्ये आणखीन पुन्हा एकदा यायचं, पण काहीतरी घेऊन यायचं असा विषय चालला आहे. तर आपले श्रोते त्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले तर मला आणखीन मजा येईल. पण असा विषय सांगा मला तुम्ही की तुम्हाला माझ्याकडून कुठले कुठले विषय ऐकायला आवडतील, किंवा आपण फरमाईश चाच कार्यक्रम घेऊन अजून काय फरमाईशमध्ये सांगावं, किंवा काय तुम्हाला वाटतंय हे देखील तुम्ही मला सांगू शकता 9975900 क्रमांकावरती. तर चिखलीवरून आपले नियमित श्रोते आहेत, आज बऱ्याच दिवसानंतर त्यांनी फरमाईश पाठवली आहे. तर ऐकूयात जे आपले पिनेश हातगळे सर आहेत यांची व्हॉट्सअप फरमाईश.

फरमाईश घेऊयात. पहिल्यांदाच फरमाईश पाठवतायत. नमस्कार प्रगतीताई, मी बरड वस्ती सीना माढा जिल्हा सोलापूर येथून सृष्टी घुमरे, स्नेहल शिंदे, आदित्य शिंदे, आर्यन चिकणे, विराज चिकणे, शिवाज्ञा चिकणे, आमची केसराजी, सोनाली शिंदे, रुपाली घुमरे आणि प्रमिलाताई बारबुले सर्वजण महादेव टेकडीवर चिंचगाव चालू आहे. चिंचगाव चालू आहे, चालत आहात का तुम्ही तिकडे असं काही आहे का? नाही समजलं तर मेसेज. तर ठीक आहे, टेकडीवर मला प्रमिलाताईंनी सांगितलं की तुम्ही टेकडीवरती जात आहे म्हणून मेसेज केला प्रमिलाताईंनी. तसंच पूजा मोरे, माधुरी मोरे, मनीषा मोरे, शोभा अत्या, शोभा लोंढे, माया मुन्ना असं पाठवलंय, चुकलं असेल तर प्लीज माफ करा. माया मुन्ना अप्पा, काकू आजी, वत्सला आजी, सॉरी वत्सला मावशी, कुसुम मामी, राधा सावंत, निकिता गाडेकर असं त्यांनी पाठवलं. तर राधाताईंनी इन्व्हॉल्व आहेत का याच्यात? म्हणजे पूजा मोरे मला भेटलेल्या सर्वजणी आहेत बहुतेक, आय थिंक सो, लोंढेवाडी येथून. तर दोघ सर्वांनाच महादेवाचंच गीत ऐकायचं आहे एकादशी निमित्त, तर नक्कीच आनंद घेऊयात. एक सुंदर असं गीत आहे जे खरंच सर्वांनाच आवडतं. तर सर्वजण माझ्या बड्डेची खूप आतुरतेने, माहिती आहे जसा सप्टेंबर महिना सुरू झालाय, माझ्या बड्डेची एवढ्या आतुरतेने वाट पाहतात. मी माझ्या आयुष्यात कोणी माझ्या एवढ्या बड्डेच्या आतुरतेने वाट पाहिली असं मला आठवत नाही आता अक्षरशः. जसं एक तारीख सुरू झाली सप्टेंबरची, तसं मला अगदी नियोजनबद्ध अशोक शिंदे सर आणि सचिन ढेकणे सर, त्याचबरोबर आता सुनील सर देखील, सुनील ढेकणे सर आहेत, ते म्हणतायत तुमची अपॉइंटमेंट मला हवी आहे 16 तारखेला. तर अशा या बर्थडेचं नियोजन सर्वजण करतायत हे ऐकून अजून आश्चर्याचा धक्का बसतोय. तर दारफळच्या देखील सगळ्याच महिला मला म्हणतायत की काय नियोजन करायचं आहे ते सर्वच जणी विचारतायत, खरंच सांगा असं त्यांनी आत्ता मेसेज केला आहे अशोक शिंदे सरांना. पाहूयात, मी सांगेन तुम्हाला लवकरच, पण नक्कीच भेटूयात 16 तारखेला. तर ऐकूयात आपले जे श्रोते आहेत सर्व, राधा सावंतताई आणि त्यांची पूर्ण मैत्रिणी जे आहेत, आणि त्याचबरोबर जे आपले नवीन श्रोते आहेत त्यांनी देखील आज मेसेज केला आहे आपला. तर बरड वस्तीवरून सीनामाडा येथून सृष्टी घुमरे, स्नेहल, आदित्य, आर्यन, विराज, शिवाज्ञा आणि केसरजी, सोनाली शिंदे, रुपाली घुमरे, प्रमिलाताई बारबोले आणि तसंच राधा सावंत कुठे गेले आता, बऱ्याच जणांनी मेसेज केल्यामुळे वरती गेलं मेसेज. चला तर फरमाईश तर पूर्ण करूयात. देवाचं सुंदर असं गीत आहे जे द्यायचं आहे ते म्हणजे, हां सापडले, आता वरती मेसेज आल्यामुळे त्यांचा मेसेज खाली गेला होता. पूजा मोरे, माधुरी मोरेताई, तसंच मनीषा मोरेताई, शोभा त्या, शोभा लोंढे, माया मुन्ना अप्पा, काकू आजी, वत्सला मावशी, कुसुम मामी, राधा सावंत, निकिता गाडेकर, तर या सर्वांना गीत ऐकायचं आहे. सुंदर आणि खूप लोकप्रिय असलेलं हे देखील गीत, नक्कीच आनंद घेऊया सुंदर अशा गीताचा.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश जी आहे ती आलेली आहे, बरेच दिवस झाले आपले श्रोते फरमाईश पाठवतात पण काही झालं नाही फरमाईश पूर्ण करता. ते म्हणजे राजेंद्र अंकुशराव तानवडे LIC प्रतिनिधी म्हणून काम करतात, तर त्यांना आज गीत ऐकायचं आहे. त्यांच्यासोबत आहेत राजेंद्र तानवडे, सुनीता तानवडे, जगदीश तानवडे, ओंकार तानवडे पिंगेवाडी शेवगाव तालुका अहिल्यानगर येथून. तर त्यांना गीत ऐकायचं आहे दादा कुंडके यांचं आली अंगावर या चित्रपटातील गीत आहे. खूप सुंदर असं गीत आहे हे देखील, साजेसं गीत आहे. सध्या सिच्युएशन आपली तशी चालू आहे असंच म्हणता येईल आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. सर सॉरी, बऱ्याच दिवस झाले तुमची फरमाईश काही पूर्ण करता नाही आली पण आज नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करते. ऐकवायत जे सर्व तानवडे फॅमिली आहे यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: तरी सार कस खप भून घे तो आता
1: तरी सार कस खप भून घे तो
0: मन पुरुषाच्या जाग वरती बसली आता बाय हो
1: बसली आता बाय हो
0: बसली आता बाय हो अडला नारायण घरी गाढवाच पाय हो
1: अडला
2: व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. तर अशोक शिंदे सर म्हणतायत करू आपण नियोजन आणि मी सकाळी लवकर येतो, मला सांगा तुम्ही फक्त, नियोजन करायला पटकन येतो म्हणतायत. तर नक्कीच तसं नियोजन करूयात, पाहूयात कोणकोण येत आहे आणि कोणकोण नाही, कारण की असं काही आपण मोठा कार्यक्रम करणार नाही आहेत, पण आग्रह असतं. अशोक शिंदे सरांचा खरं तर खूप फर्स्ट मेसेज आला, तो त्यांना सांगितला होता वन ऑफ फेवरेट श्रोत्यांमध्ये आहेत ते म्हणजे ओमप्रकाश गीते सर, जे खूप प्रेम करतात माझ्या आवाजावरती आणि माझ्यावरती देखील असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांचं असं म्हणजे आता बघा ना, बरेचसे श्रोते आपले कसं एक वार ठरवलं त्यांनी, तर ओमप्रकाश गीते सरांचं तर आता असं झालं की इतके श्रोते वाढलेत फक्त माझ्या आवाजासाठी, फक्त ते रेडिओ तेरणं ऐकतात, माझा आवाज नसेल तर ते रेडिओ ऐकत नाहीत, अशा प्रामाणिक श्रोतांमध्ये ओमप्रकाश गीते सरांचं नाव येतं. म्हणजे इतके छान आहेत ते, त्यांचा एकतर व्हॉइस त्यांनी पाठवला की मी घेतच असते, त्यांना सांगत होते आधी, पण आजकाल तर ते व्हॉइस पण पाठवत नाही, कधीतरी त्यांचा मेसेज येतो, नाहीतर आजकाल तर त्यांची फरमाईश पण नसते. ओमप्रकाश गीते सरांनीच सरांना सांगितलं होतं, आय थिंक सो, ओमप्रकाश गीते सरांनी अशोक शिंदे सरांना, तसं नियोजन सचिन सरांचं वगैरे मेसेज त्यांचं असं काहीतरी बोलणं झालं. तर जाता जाता आता पुढची फरमाईश घेऊया, दादांची फरमाईश. शेखर दादांची फरमाईश आलेली आहे, शेखर दादा चालले आहेत कुठेतरी बाहेर आणि आता कोण कोण येत आहे, मी पण येतो, मी पण येतो, बरेच जण मेसेज करतायत, तर पाहूयात कोण कोण येत आहे. तर यानंतरची फरमाईश घेऊयात, कुठे गेले दादा. तर नमस्ते प्रगताई, मी शेखर कदम लोंढेवाडी येथून, आपला आजचा कार्यक्रम धमाल सुरू आहे. मी आणि आमचे मोठे बंधू समाधान दादा दोघेजण आम्ही बीडमधून गावाकडे अर्थात लोंढेवाडीकडे निघालो आहोत काही कामानिमित्त. आज सकाळी बीडला आलो होतो. आता आम्ही कुंतलगिरीमध्ये आहोत आणि गाडीमध्ये आपला कार्यक्रमाचा आनंद घेत आहोत. कुंतलगिरीचा पेढा घेऊन आलात की नाही मग, तर त्यांना गीत ऐकायचं आहे, तर ते गीत म्हणजे खूप गाजलेच आहे. मी त्याच्यावरती डान्स केला होता माहिती दादा, जेव्हा लहान होते तेव्हा. आणि ते गीत अजून पण लक्षात आहे, कारण की खूप छान असं गीत आहे, ते गाणं ऐकलं की धून त्याची एकतर खूप छान वाटतं ऐकायला, आणि बाप्पाचं गाणं आहे जोश तर येतोस डान्स करताना, तर मी लहान असताना याच गाण्यावरती डान्स केला होता. तर तेच गीत त्यांना ऐकायचं आहे, आता सध्या दोघंही गाडीमध्ये आहेत असं त्यांनी सांगितलंय. चला तर आनंद घेऊयात पुन्हा एकदा बाप्पाच्या या सुंदरशा गीताचा, ऐकूयात शेखर दादांची व्हॉट्सअपवर माहिती.

ही गाणी ऐकली की बाप्पा आलाय असंच वाटतं माहितीये. कधी पण आपण ही गाणी ऐकली की बाप्पा आलाय हे जे वाटतं ना, एकदम प्रसन्न वातावरण असतं त्या दिवशी बाप्पा जेव्हा येतो, की ते छान वाटतं आपल्याला. दिवसभर आपण आतुरतेने वाट पाहत असतो त्याची, त्याच्या आगमनाची, आणि दुर्वा आपण तयार करतो, दुर्वासाठी भटकत असतो. खरं तर बऱ्याच महिला ज्या आहेत त्या आपल्या या महिन्यात दुर्व्यासाठी बाहेर भटकताना दिसतात. आणि बाप्पाच्या आवडीचा पदार्थ आपण करतो तो म्हणजे मोदक करतो, आणि सकाळपासूनच आपण खूप जल्लोषात असतो की बाप्पाला घरी आणायचे म्हणून, आणि हेच जाणवणारं हे गाणं आहे. तर नक्कीच पुढची फरमाईश, आजच्या फरमाईशमध्ये गीतं बाप्पाची आल्यामुळे देखील आज मला भक्तिमयच असा म्हणजे बाप्पा आल्याचाच भास झाला माहितीये. तसंच पुढची फरमाईश, मी जसं म्हटलं अजय गोगावले यांचा बर्थडे आहे, तर त्यांचंच एक शेवटी गीत देऊयात आणि त्यांना बर्थडे विश करूयात. तर सॉरी, तर यानंतरची फरमाईश त्याच गीतासाठी देते, गोंधळ्यासाठी, आणि त्यांना खरं तर विश्व मेनमेने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे करूयात. अशाच बऱ्याच गीतांसोबत आणखीन त्यांनी आपला मेजवानी देत राहावी, आणि त्यांचं संगीत आणि त्यांचं जे गाण्यांचा प्रवास आहे दोघांचाही तो प्रवास खूप मोठा आणखीन व्हावा, आणि अशी सुंदर गाणी आपल्याला त्यांनी द्यावीत. त्यांच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि शेवटी जाता जाता एक गीत देते, आपले श्रोते आहेत बरेच वेळ झालं वाट पाहून होते, मला काही देता आलं नाही, आणखीन खूप राहिलेत माहिती फरमाईश, आणखीन खूप शिंगोलीचे सर आहेत माने सर, त्यांची देखील फरमाईश बऱ्याच दिवस झाला घेण्यात आली मला, तर आणखीन देखील बऱ्याच श्रोतांच्या फरमाईश राहिलेल्या आहेत. तर त्याच्यासाठी सॉरी म्हणते ज्यांची मला फरमाईश घेता नाही आली त्यांच्या, त्या सर्व श्रोत्यांना. पण मी जाणून बुजून तर करत नाही, हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, मी अजिबात कोणालाही जाणून बुजून त्यांची फरमाईश घेत नाही असं करत नाही, सर्वांच्याच फरमाईशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. तर शेवटी याच गीतासोबत श्रोता आहेत आपले दुर्वा रेडिओ श्रोता संघाचे ज्ञानेश्वर उन्हाळे, उषा ऋतुजा, वैभव उन्हाळे, हंडी निमगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथून. तर बरेच श्रोते आता अहिल्यानगर येथून आपले श्रोते जोडले आहेत. तर नक्कीच सर, जाता जाता का होईना, तुम्ही दुसरं गीत सांगितलं होतं, पण नक्कीच या गीताचे तुम्हाला हे गीत तुम्हाला आवडेल अशी आशा करते. तर आला शेवट, असं ओमप्रकाश गीते सर म्हणतायत, त्यांना जो हा वेळ असतो अजिबात मी टाटा बाय बाय म्हणणार अजिबात आवडत नसं, वेळ झाली टाटा बाय बाय म्हणण्याची, भेटूयात उद्या, तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ त्रेणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, खरं तर सध्याच्या काळामध्ये पाहायला गेलं म्हणजे ह्या गेल्या 1-3 वर्षाच्या कालावधीमध्ये तर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण बऱ्याच वेळेस विचार करतो आणि त्याप्रमाणे आपण आपल्या वाटा शोधत असतो.

0: काही जणांना इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं असतं, काही जणांना मेडिकल फील्ड म्हणजे त्या डॉक्टर्स होणं. आणि आजही आपला मराठवाडा रिजन असेल किंवा आपल्या धाराशिव जिल्हा किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यात जर पाहिलं तर डॉक्टर आणि इंजिनियर होणं हे खूप मोठं स्वप्न म्हटलं जातं. आणि त्यातल्या त्यात डॉक्टर जर व्हायचं असेल तर त्यासाठीच्या ज्या एक्झाम्स असतात म्हणजे नीटची एक्झाम जी म्हटली जाते NEET नीटची एक्झाम, ती अतिशय कठीण, भारतातली सर्वात एक कठीण परीक्षा मानली जाते. आणि त्यासाठी आपले आजकालचे पालक तर 8वी 9वी 10वीपासूनच त्या पद्धतीचा फाउंडेशन कोर्स लावणं किंवा त्या पद्धतीच्या ट्युशन्स लावणं, एक्स्ट्रा क्लासेस घ्यायला लावणं आणि त्या पद्धतीनं नीट या एका एंट्रन्स एक्झामची तयारी करायला लावणं, अशा पद्धतीचं चित्र आपण सर्व ठिकाणी पाहतो. आणि अशा वेळेस मग बरेच जण पालक जे असतात ते आपल्या जीवनातला काही भाग सॅक्रिफाईस करून आपल्या मुलांच्या या भवितव्य घडवण्यासाठी आणि नीटची एक्झाम क्रॅक करून त्यांचा मेडिकलला नंबर लागावा, ते एक यशस्वी डॉक्टर व्हावेत यासाठी प्रयत्न करत असतात. आणि याच अनुषंगानं जर पाहायला गेलं तर ही नीटची जी एक्झाम असते त्याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स घेऊन यश संपादन करणारे जे विद्यार्थी असतात ते खूप तुरळक असतात, आपल्या भागातले पण खूप तुरळक असतात. अगदी त्याच पद्धतीनं नीट एक्झाममध्ये 720 मार्कांपैकी 662 मार्क घेऊन अतिशय खूप चांगलं यश संपादन केलेला एक आपला युवा मित्र आज आपल्या रेडिओ तरुणाच्या स्टुडिओमध्ये आलेला आहे. तो मूळता राहणारा सास्तूर तालुका लोहाऱ्याचा आहे पण गेली अनेक वर्ष तो धाराशिव शहरामध्ये स्थायिक आहे. त्याचं नाव आहे पारस महावीर कनले आणि त्यानं नुकतीच नीटची एक्झाम दिलेली आहे. तो लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता आणि त्याच ठिकाणी त्यानं संपूर्ण त्याची तयारी केली आणि आज नीट या एक्झाममध्ये 720 पैकी 662 मार्क घेऊन तो अतिशय उत्तम असं यश त्यानं संपादन केलेलं आहे. आता नीटच्या एक्झामनंतर प्रवेश प्रक्रिया पण आता सुरू झालेली आहे रजिस्ट्रेशनची आणि त्याच्यानंतर ते प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. पण साधारणतः 662 मार्कला त्याला एम्समध्ये सुद्धा नंबर लागण्याची संधी निर्माण झालेली आहे. तेव्हा आज आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत, त्याच्या या यशाचा नेमका टप्पा कसा त्यानं गाठला याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पारस, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तरुणाच्या स्टुडिओमध्ये.
1: थँक्यू सर, नमस्कार. मला इथं बोलवण्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
0: तर पारस, ज्या पद्धतीनं मी आत्ता थोडासा तुझं इंट्रोडक्शन करताना सांगितलं की तो राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये तो शिक्षण घेत होता आणि आता नीटच्या या एक्झाममध्ये तुला साधारणतः 720 पैकी 662 मार्क पडलेले आहेत, तर ह्याची AI रँक पण असते, तर ती रँक काय ते अगोदर आम्हाला सांग.
1: ऑल इंडिया रँक म्हणजेच AIR 807 आहे आणि कॅटेगरी OBC होती माझी, त्या OBC रँक 247 होती.
0: 247 म्हणजे समजा आपण साधारणतः असा जर विचार केला म्हणजे जे मला थोडंसं नॉलेज आहे त्याप्रमाणे किंवा जे मला माहिती मिळाली त्यानुसार साधारणतः एक 20-25 लाख विद्यार्थी नीटच्या एक्झामला बसतात. किती बसले होते
1: यावर्षी? 24 लाख होते.
0: 24 लाख होते. मग हे 24 लाख विद्यार्थ्यांनी जी नीटची एक्झाम दिली त्याच्यामध्ये जेवढे विद्यार्थी पास झाले म्हणजे एलिजिबल झाले त्याच्यामध्ये सुद्धा तुझा रँक जो आहे तो 807 आहे म्हणजे ऑल इंडिया लेवलला.
1: हो,
0: म्हणजे साधारणतः जे पहिले 1000 विद्यार्थी असणार त्याच्यामध्ये तुझा 807 क्रमांक आहे.
1: हो,
0: तर हे एक आहे. आणि OBC मध्ये 247 म्हणजे OBC मध्ये काही 1000 विद्यार्थी पास झाले असेल मग त्यामध्ये सुद्धा तुझा 247. तर या पद्धतीचं जर यश पाहायला गेलं तर आज ज्यावेळेस तुला हा नीटचा रिझल्ट लागला त्या दिवसापर्यंत तुझी मानसिक अवस्था कशी होती ते सांग. म्हणजे मग तो अभ्यास कसा केला ते नंतर आपण ते समजून घेऊया.
1: परीक्षा झाल्यानंतर तरी मी थोडासा लो कॉन्फिडंट स्वतःला समजत होतो कारण पेपर मला फिजिक्स थोडंसं टफ गेलं होतं आणि केमिस्ट्री बायो जसं कॉलेजच्या पेपरमध्ये येतं तसंच होतं पूर्ण. मग मी स्वतःला थोडंसं डिप्रेस्ड असल्यासारखं समजत होतो. मग घरी गेल्यानंतर जेव्हा पेपर चेक केला तर मार्क्स तर चांगले होतेच पण फिजिक्स जो माझा सर्वात फेवरेट विषय असून देखील त्यात सर्वात कमी मार्क्स होते माझे. 147च होते 180 पैकी. तर ते मला वाटत होतं की आपलं कदाचित एम्स दिली जाईल आणि तसंच होत आहे थोडंसं.
0: अच्छा, म्हणजे तुला मग किती मार्क्स मिळाले फिजिक्समध्ये?
1: फिजिक्समध्ये 180 out of 147.
0: म्हणजे जे जेवढे तू काढले होते तेवढे
1: झाले.
0: अच्छा, म्हणजे तुला जर त्याच्यामध्ये तुझा आवडता विषय होता त्याच्यामध्ये अजून जर एक 10-15-20 मार्क्स जर मिळाले असते अधिकचे तर तुला दिल्ली एम्सला ऍडमिशन मिळू शकलं असतं. आणि जे प्रत्येक नीटची एक्झाम देणारं किंवा ज्यांना मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करायचं त्यांच्यासाठी ते स्वप्न असतं की दिल्ली एम्सला जायचं. अच्छा, तर हा जो नीटची एक्झाम दिल्यानंतरचा जो तुझा विषय होता तो एक तू सांगितला की तू थोडंसं नर्वसनेस फील करत होता की तुला तेवढे मार्क्स मिळतील का नाही ते. पण त्याच्यासोबत अजून एक असा विषय झालेला होता यावर्षी की नीटची एक्झाम दोनदा द्यावी लागली होती. आता काही कारणास्तव आपल्याला माहित होतं की नीटचा पेपर लीक झालेला आहे आणि बऱ्याच घडामोडी घडलेल्या होत्या. तर ज्यावेळेस तू पहिल्यांदा नीटची एक्झाम दिली होती त्यावेळेसची काय मानसिकता होती आणि ज्यावेळेस तुला हे लक्षात आलं की आता परत एकदा एक्झाम द्यावी लागणार आहे?
1: ज्यावेळेस 3 मेला पहिली एक्झाम दिली आम्ही त्यावेळेस मला वाटत होतं की पेपर फार सोपा आहे, पण मी फिजिक्समध्ये परत तिथं तेच केलं की माझ्या सिली मिस्टेक खूप झाल्या त्या पेपरमध्ये. सिली मिस्टेक्स म्हणून माझा परत तिथंही फिजिक्समध्ये स्कोअर खूप कमी आला आणि सोप्या पेपरमध्ये मला 665 येत होते 3 मेच्या परीक्षेला. तो सर्वात सोपा पेपर असेल होता तरी देखील मला 665 येत होते आणि जे माझ्या सोबत माझे क्लासमेट्स होते त्यांना सर्वांना 700-690 असे स्कोर्स येत होते. तर तेव्हा मी थोडा स्वतःला म्हणलं की एवढ्या सिली मिस्टेक्स करणं काही योग्य नव्हतं.
0: तर म्हणजे पहिली एक्झाम तू दिल्यानंतर सुद्धा तुला म्हणजे कमीच मार्क मिळत होते असं तुझं म्हणणं आहे? सोपा सोपा
1: सिली मिस्टेक्स केल्या होत्या मी फर्स्ट एक्झामला, पण जेव्हा कळलं की पेपर लीक झालाय आणि एक सेकंड चान्स आहे तर मी स्वतःला इम्प्रूव्ह करायचा एक महिना. तेव्हा 1 महिन्यात मी जेवढा 2 वर्ष सिरियस नसेन त्याच्या 10 पट सिरियस 1 महिन्यासाठी होतो मी.
0: अच्छा, मग तू असं निगेटिव्हली नाही घेतलं का की अरे मी पहिली एक्झाम दिली आहे पुन्हा असं? कारण बऱ्याच अशा बातम्या येत होत्या की बऱ्याच विद्यार्थ्यांनी नीटची पहिली एक्झाम जे 3 मेची झाली आहे ती दिल्यानंतर स्वतः त्यांना नर्वसनेस आला असं तसं काही विषय?
1: पहिल्या 2-3 दिवस असं वाटलं, पण मी जेव्हा विचार केला की पहिला पेपर सोपा आलाय म्हणजे नक्कीच दुसरा पेपर एकदम अवघड येणार, तर कदाचित आपल्याला सिली मिस्टेक्स जे आधी केल्या त्याला इम्प्रूव्ह करण्याची एक संधी मिळाली आहे, मग ती तसा विचार करून मी अभ्यास करायला सुरुवात केली.
0: तुझ्यासोबतचा जो ग्रुप होता त्यांच्यामध्ये काय डिस्कशन व्हायचं तुझ्या मित्रांमध्ये जे हे सगळ्या गोष्टी तयारी करत होते आणि त्यांनी पहिले एक्झाम दिल्यानंतर सुद्धा त्यांना काय असं म्हणजे काय असं डिस्कशन म्हणजे मला ते काय जाणून घ्यायचं आहे की या नीट पेपरच्या लीकच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये ते इतकं गाजलं की जे नीटच्या एक्झाम देणारे विद्यार्थी होते त्यांच्या मानसिकतेचा काय भाग होता ते समजून घ्यायचं.
1: त्यांच्यावर असं काही विशेष नव्हतं, म्हणजे जेवढे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये जेवढे मित्र होते माझे ते सर्वच पॉझिटिव्हलीच विचार करत होते की आपल्याला अजून काहीतरी बेटर करताच येईल. मागच्या वेळेस सोपा होता तर होता, पण
0: त्यातल्या त्यात तू लातूरमध्ये होता, लातूर पॅटर्नचा एवढा गवगवा झाला होता, पुन्हा लातूरमध्येच म्हणण्यामुळे असं काही
1: नाही, तसं काही
0: चर्चेचा विषय झाला नाही. बरं, पण तू हे पॉझिटिव्हली घेतला आणि मग सेकंड एक्झाम. मग आता ज्यावेळेस तू दुसऱ्या वेळेस नीटची एक्झाम देत होता आणि तुला हे कुठं ना कुठंतरी माइंड बॅक ऑफ माइंड चालूच होतं की दुसऱ्या वेळेस परीक्षा देत असताना एवढी काय सोपी असणार नाही, अवघड असणार, तर मग ती एक्झाम दिल्यानंतर तुला काय अनुभव आला किंवा पहिल्यांदा दुसऱ्याचं जर कम्पॅरिझन केलं तर?
1: म्हणजे पहिल्यामध्ये एकदम नॉर्मल पेपर होता की जर तुम्ही 2 वर्ष नॉर्मल स्टडी केली आहे तरी पण तुम्हाला 600 मार्क पडू शकतात, पण सेकंड पेपरमध्ये फिजिक्स एकदम लेवलच्या अप गेलता, एकदम कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स होते आणि फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पण कॅल्क्युलेटिव्ह टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स जास्त होते. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मेमरी ओरिएंटेड क्वेश्चन त्यांनी एकदम ट्विस्ट करून विचारलेले होते. बायो दोन्हीत सेमच होतं पहिल्या पेपरमध्ये पण आणि दुसऱ्यात पण, पण फिजिक्स केमिस्ट्रीत फार प्रमाणात व्हेरिएशन्स होत्या त्यामुळे दोन्ही पेपरची लेवल एकदम डिफरंट होती.
0: तर मित्रांनो, आपण ही जे चर्चा करत आहोत ते पारस महावीर कंदले याच्याशी. त्यांना नीटच्या एक्झाममध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं की 662 मार्क मिळवलेले आहेत 720 पैकी, ऑल इंडिया लेवलची रँक जी आहे ती 807 आहे आणि OBC-मधली रँक जी आहे ती 247 आहे आणि त्याने हे सगळं अचीव्ह केलेलं आहे. पण एकूणच नीटच्या एक्झामच्या बाबतीमध्ये जे काही आपण वादळं गेल्या 2 महिन्यामध्ये पाहिली अनुभवली त्यानुसार विद्यार्थ्याची काय मानसिकता असू शकते हे पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला एक सांग की पारस, आता पारसची थोडीशी पार्श्वभूमी पण अशी आहे की पारसचा मोठा भाऊ जो आहे तोही मेडिकल म्हणजे MBBSच करतो आणि त्याचं फायनल इयर सुरू आहे, ते कुठं आहे ते एक सांग.
1: दिल्ली जवळील हापूर गावात तो MBBSची डिग्री कम्प्लीट करत आहे आणि आता त्याचं फायनल इयर झालं आहे.
0: अच्छा, तर विषय असा आहे पारस की जसा तुझा मोठा भाऊ त्याचं नाव काय?
1: तेजस महावीर कंदले.
0: अच्छा, तर तेजस महावीर कंदले म्हणजे त्याचा एक तुला तुझ्यासमोर एक आदर्श होता किंवा एक इन्स्पिरेशन होतं की चला माझा मोठा भाऊ डॉक्टर होतोय म्हणून तुला पण डॉक्टर व्हायचं आहे असा काही विषय होता की कसं होतं? म्हणजे तुला हे कधी रिअलायझेशन झालं की मला MBBS किंवा या क्षेत्रामध्येच करिअर करायचं?
1: हे आधीपासूनच होतं, म्हणजे भावाला पाहिलं असं नाही पण आधीपासूनच मला डॉक्टर,
0: आधी म्हणजे कधी किती कितवीत असल्यापासून किंवा असं काय
1: 4th-5th पासूनच मला वाटायचं की आपण डॉक्टर व्हावं आणि त्यावेळेसच माझ्या भावानी प्रिपरेशन चालू केली होती, पण त्याला ते 11वी 12वीला तेवढं परफेक्टली जमलं नाही आणि त्याला ड्रॉप्स घ्यावे लागले, तर त्याच्यावरून मला लक्षात आलं की पुढची एक्झाम्सची जी एवढी मोठी
0: लेवल आहे
1: ते आपल्याला क्रॉस करण्यासाठी आधीच तयारी चालू करावं लागेल.
0: अच्छा, असं

0: काय घडलं होतं चौथी पाचवी मध्ये असताना की तुला वाटलं की नाही मला मेडिकल फील्डमध्ये जायला हवं किंवा डॉक्टर व्हायला हवं?
1: म्हणजे डॉक्टर्स हे कसं आहे की देवानंतर त्यांनाच असं मानतो की जीवन देण्याचं त्यांच्याकडे एक
0: असं आहे. आजूबाजूला डॉक्टर्स पाहत होतो ना असं काही विषय होता?
1: आणि माझे वडील पण मेडिकल फील्ड मध्येच आहेत. तर त्यांच्या
0: काय करतात वडील?
1: वडील आरोग्य खात्यात MPW आहेत आणि त्यांचे सिनियर सर्व डॉक्टर्स असतात. तर तेही माहिती.
0: अच्छा, त्यामुळे ते घरामध्ये तसं थोडंसं वातावरण होतं आणि बाकीचा विषय होता. बर, मग आता हे ज्यावेळेस तू चौथी पाचवीला तुला कुठेतरी रिअलाइज झालं की नाही मला आता याच सेक्टरमध्ये मेडिकलमध्ये जायचं आहे पुढे, आणि तू भावाचं प्रिपरेशन पण पाहत होता, मग तुझं हे चौथी पाचवीपासूनचं असेल किंवा इयत्ता दहावीपर्यंतचं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये तू तुझ्या स्वतःची मानसिक आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा कशी तयारी करत होता ते सांग.
1: चौथी पाचवीत तर मी पूर्ण म्हणजे जे स्कूलमध्ये शिकवतात
0: तेवढ्यापुरतंच
1: करत होतो. पण कोविडच्या नंतर आणखीन सिरियसनेस वाढली, कारण त्यावेळेस कोविडच्या नंतरची जी एक्झाम होती 2021 ती माझ्या भावाची लास्ट अटेम्प्ट होती. त्या अटेम्प्टमध्ये त्याला सेमी गव्हर्नमेंट मिळेल एवढे मार्क्स आले होते. तर तिथून जास्त सिरियसनेस आली आणि चालू केलं की मी तेव्हा सातवीत असेन त्यावेळेसपासून जास्त.
0: काय असं काय करत होता सातवी आठवीत असल्यानंतर की म्हणजे जे रेग्युलर आता जे मुलं सातवी आठवी नववीत जाणार आहेत ते स्कूलची स्टडी करत असणार आहेत किंवा त्यांच्यापेक्षा तू असं वेगळं काय करत होता?
1: मी जास्त करून NCERT असे काही बायोलॉजीत स्पेसिफिकली की कोणत्या डेप्थपर्यंत आपल्याला जाऊन NCERT किती चांगल्या प्रमाणे समजता येतील, जेणेकरून 11वी 12वीला जेव्हा तुम्ही ती NCERT वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल की दोन्हीत काय डिफरन्स आहे, कसे लेवल्सचा डिफरन्स आहे आणि तुम्ही आधी काय कन्सेप्ट शिकल्यात आणि 11वी 12वीला त्या कन्सेप्ट कशा त्यांनी एक्सप्लेन केल्या NCERT या गोष्टी बायोच्या बाबतीत केल्या होत्या. आणि फिजिक्समध्ये तेव्हापासूनच छोटे मोठे असे साधे सुधे न्यूमेरिकल्सचा प्रयत्न मी करायचो.
0: बर, मग आता मला एक सांग अजून, तू तुझा 8वी 9वी 10वी कुठं झालेला आहे?
1: 8वी 9वी 10वी मी धाराशिव येथे केली.
0: अच्छा, मग आता स्कूलला केलं म्हणजे अर्थात ते CBSEचा विषय होता, तर असा काय डिफरन्स असतो का की महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा ह्याच्यामध्ये काही फरक आहे असं तुला वाटतं का?
1: नाही, एवढा नाही. कदाचित मी म्हणेन की स्टेट बोर्ड थोडस वास्ट राहील CBSE पेक्षा.
0: बर बर, मग आता हे तू CBSEची सगळी स्टडी करत असताना जे काय तुझ्या स्कूलमधले टीचर्स असणार, जे काय तुला सिलेबस देत असणार किंवा शिकवत असणार आहे तो एक भाग असणार आहे. सेकंड थिंग म्हणजे तुझी सेल्फ स्टडीचं आणि तुझं स्वतःचं अंडरस्टँडिंग होतं. तर धाराशिव सारख्या ठिकाणी राहून तू असं कधी ट्युशन्स लावलेल्या होत्या का किंवा काय असा काय विषय होता का 8, 9, 10 मोस्टली?
1: हो, ट्युशन्स केलेले आहेत मी.
0: अच्छा, कुठे केले?
1: धाराशिव मधील सायन्स अकॅडमी. तिथं 8वी 9वी 10वी केले स्पेसिफिकली, 8वी तर नाहीये.
0: बरं, मग आता ते ट्युशन्स लावण्याची काय गरज पडली तुला असं वाटतं की का तुझं अंडरस्टँडिंग त्याच्यामुळे वाढलं, कन्सेप्ट क्लिअर झाले, काय काय विषय नेमका होता?
1: ॲक्च्युली मी असं ट्युशन लावण्यात असा माझा पर्सनल विचार नव्हता, ही ओपिनियन माझ्या भावाचंच होतं. त्यांनीच मला म्हटलेलं की तू ॲटलीस्ट डेमो करून बघ, तुला लक्षात येईल, कारण माझ्यासोबत जे झालं ते तुझ्यासोबत नको व्हायला. तर या गोष्टीला मी थोडंसं सिरियसली घेऊन पाहिले डेमो वगैरे, जे मला पर्सनली चांगले वाटले, कारण पुढे त्याचा फायदा नक्कीच होईल वाटलं, त्यामुळे मी केलं ते.
0: अच्छा अच्छा, बरं. मग आता ही जे तुझी स्टडीची पद्धत होती किंवा हे तू 10वीपर्यंतच्या ज्या सगळ्या काही गोष्टी करत होता, मग त्याच्यानंतर 10वीनंतर एक मोड येतो तो म्हणजे आपल्या भागातले बरेचसे जे विद्यार्थी आहेत त्यांना असं वाटतं की आपण लातूरच्या शाहू कॉलेजची स्क्रीनिंग टेस्ट पास करावी आणि त्याच्या पुढचं जे त्यांचं क्रीम विद्यार्थी घेतात आणि त्याच्यावर पूर्ण वर्क करतात तो एक भाग असतो. असं काय डोक्यात होतं अगोदरपासूनच की तू धाराशिवमध्ये राहून सुद्धा नीटचं क्रॅक करू शकला असता, असं काय विषय होतं?
1: ऍक्च्युली आमचं असं होतं की जर शाहूला आमचा नंबर नाही लागला तर आम्ही इथूनच धाराशिवमधूनच प्रिपरेशन करणार होतो.
0: अच्छा, हे कसं ठरवलं तुम्ही की लातूरलाच जायचं म्हणून, किंवा त्याच्यासाठी काय मग वेगळं काही केलं का म्हणजे शाहूची स्क्रीनिंग टेस्ट हे करावं म्हणून, क्रॅक करावं म्हणून, त्याच्यासाठी काय वेगळं?
1: जे 2 वर्षात मी 9वी 10वीत फाउंडेशन कोर्स केला होता मी तेच पूर्ण प्रेफर केला, आणि आमची जी NCERT होती, स्टेट बोर्डचे 10वीचे पुस्तक होते, तेच अजून डिटेल वाचण्याचा प्रयत्न केला, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका त्यांच्या प्रिव्हियस इयरच्या ते सोडवायचा प्रयत्न केला, तर फिजिक्समध्ये न्यूमेरिकलचे पॅटर्न समजण्याचा प्रयत्न केला, अशा गोष्टीतून समजलं.
0: बरं, मग आता असा जर आपण विचार केला समजा की तुझं 10वीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते पूर्ण धाराशिवमध्ये झालं, ठीक आहे, तो शाहूची एक्झाम पण क्रॅक केली आणि त्याच्यानंतर तुझा शाहूला नंबर लागला हे लक्षात आलं, मग आता तिथून पुढचा प्रवास कसा होता? कारण जसं मला माझ्या नॉलेजमध्ये आहे की तू तिथं तुझ्या आईवडिलांसोबत राहिलेला होता, तुझे आईवडील तर इथं सर्व्हिस करतायत धाराशिवमध्ये, तर हे कसा डिसिजन झाला की म्हणजे तू लातूरमध्ये कसा राहायला गेला, काय नेमकं फर्स्ट फेज कसा होता? ऍडमिशन घेतल्यानंतरचा फर्स्ट फेज कसा होता?
1: ऍडमिशन घेतल्यानंतर मी पहिले 2 महिने हॉस्टेलवरच होतो ऍक्च्युली, पण तिथं असं पर्टिक्युलर स्टडीचं वातावरण मला वाटलं नाही.
0: कुठे? हॉस्टेल.
1: हॉस्टेलवर. मला असं एकांत मध्ये अभ्यास करायची आधी पूर्वीपासूनच सवय होती, मग ती तिथं होत नव्हतं माझ्याशी तेवढं बेटर हॉस्टेलवर. तर मी आई वडिलांना या गोष्टीबद्दल सांगितलं, तर त्यांनी केलं माझ्यासाठी घर. त्यांनी म्हटलंय की थोडी प्रॉब्लेम होईल पण पाहून घेऊ. म्हटलं
0: नाही थोडी, नाही कशी प्रॉब्लेम झाली ते सांग. म्हणजे नेमकं काय झालं? तुझे आई वडील लातूरला राहायला आले म्हणजे नेमकं काय झालं?
1: आता दोघं पण सर्व्हिसला आहेत, आई शिक्षिका आहे आणि वडील आरोग्य खात्यात आहेत. तर दोघांना पण रोज 70-75 किलोमीटरची अपडाऊन करायला लागणार होती हे त्यांना माहीत होतं. तरी देखील त्यांनी म्हटलं की आपण करूच, काय त्यात प्रॉब्लेम नाही, म्हटले आपण करूया.
0: बर, मग आता हे जाणीव तुला कुठेतरी होती की तुझे आई वडील दररोज 70-75 किलोमीटर म्हणजे 150 किलोमीटरचा प्रवास दररोजचा करणार आहेत आणि तुझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. तर मग हे तुझं डेली रुटीन जे आहे ते कसं होतं? म्हणजे आता तो हॉस्टेल तर सोडलं होतं, तर कॉलेजचं रुटीन कसं असायचं आणि तुझी सेल्फ स्टडी असेल किंवा काय असेल त्याचं एक थोडंसं सांग.
1: कॉलेज आमचं 7 वाजता चालू व्हायचं सकाळी आणि ते दुपारी 3 वाजेपर्यंत असायचं. तर 7 ते 10 मध्ये पहिलं आमचं 3 लेक्चर्स व्हायचे आणि 10 वाजता आमचा ब्रेक असायचा. मग पुढे 11 ते 3 पर्यंत पूर्ण कंटिन्यू 3-4 लेक्चर्स व्हायचे आणि त्यानंतर 3 कॉलेज सुटलं की 3:30 पर्यंत मी घरी येत होतो आणि परत फ्रेश वगैरे होऊन काही मला नाश्ता वगैरे काय करायचं असेल तर ते करून मी लगेच 4 पर्यंत अभ्यासाला बसत होतो. आणि जे कॉलेजमध्ये आज शिकवले आधी तर मी तेच रिवाईज करायचो. जे फिजिक्समध्ये आधी सर्वात पहिलं तर मी फिजिक्सच चालू करत होतो घरी गेल्या गेल्या. तर आधी ज्या कन्सेप्ट त्यांनी सांगितल्यात कॉलेजमध्ये त्या रिवाईज करणं, त्याचे सॉल्व्ह प्रॉब्लेम पाहणं आणि मग त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं, एवढं मी 2.5 तासात करत होतो. 2.5 ते 3 तास फिजिक्सला मी डेली देतच होतो.
0: आता हे फिजिक्सचं झालं आणि बाकीचे सब्जेक्ट
1: हे करून मग मी मला 7 वाजायचे एवढं करून मग तोपर्यंत माझे आई वडील आलेले असायचे 6:30 पर्यंत. मग ते जेवण वगैरे करून मला 7:30 होत होते, लवकरच जेवण करत होतो मी. मग पुढे 7:30 स्टार्ट करत होतो केमिस्ट्री, त्यात पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री जे मेमरी ओरिएंटेड पण आहे आणि थोडंसं आपल्या कन्सेप्ट पण क्लिअर असलं पाहिजे. तर मी ते माझं केमिस्ट्रीत फेवरेट पार्ट असलं म्हणून सगळ्यात आधी मी तेच करून घेत होतो आणि मग त्यानंतर फिजिकलकडे जाऊन डायरेक्ट न्युमेरिकल्स करत होतो. कारण जास्तीत जास्त मी प्रयत्न करायचो की फिजिकलच्या कन्सेप्ट वर्गातच क्लिअर व्हायच्या, घरी जास्त आपल्याला रिव्हिजन करायची गरज पडू नये. आणि शेवटी मग इनऑर्गॅनिकला मी वेळत असतो. असं मला होत होते 10-10:30 वाजत होते हे दोन करण्यातच.
0: अच्छा, मग आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक मिसिंग गोष्ट आहे ती म्हणजे मॅथमॅटिक्स विषय. मग आता तू एवढं CBSEचं शिक्षण घेतलं होतं सगळं होतं, मग तू असा मॅथमॅटिक्सचा असा काही विषय नाही केला होता का? डोक्यामध्ये घेतला नव्हता का की इंजिनिअरिंग किंवा अशा काही गोष्टीमध्ये काहीतरी पाहावं म्हणून?
1: नाही, आधीपासूनच म्हणजे बायोलॉजीत रुची होती तर मी मॅथ्सकडे तेवढं लक्ष
0: नाही दिलं. आणि 11-12 ग्रुप कसा होता म्हणजे जनरल?
1: PCB
0: होता आणि मॅथमॅटिक्सचा विषय ठेवलाच नव्हता. तर मग आता ह्या सर्व गोष्टीमध्ये जसं की 7 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत तुझे क्लासेसचा विषय होता, त्याच्यानंतर तू घरची स्टडी करायचा, मी एवढं सगळं केल्यानंतर तुला पुन्हा मग जसं काही एक्स्ट्रा ट्युशन्स म्हणा असं काही अशाची आवश्यकता नाही भासली काय?
1: नाही, जास्तीत जास्त मी सेल्फ स्टडीवर कुठं क्लास केलेच नाही मी.
0: म्हणजे हे कशामुळे? की शाहूचा पॅटर्नच तसा होता की काय? कारण आपण लातूर म्हणलं की पाहतो की अनेक तिथं क्लासेस आहेत, अनेक बऱ्याच गोष्टी आहेत, अनेक जण ट्युशन्स लावतात तिथं विद्यार्थी, अर्थात त्याच्यातून सुद्धा त्यांना सक्सेस मिळतच नाही असं नाही, पण असा काय विषय होता की शाहूचा तसा पॅटर्नच तसा होता की तुझा वैयक्तिक काय विषय होता असं?
1: शाहूचा पॅटर्नच ॲक्च्युली तसा आहे, ते तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या सेल्फ स्टडीतच गुंतवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला इनडायरेक्टली असं म्हणतात की तुम्ही सेल्फ स्टडीच करा, आम्ही शिकवणार आणि तुम्ही सेल्फ स्टडी करा, तुम्हाला इतर क्लासेसची काय आवश्यकताच नाही, असाच तो पॅटर्न आहे, त्यालाच ते लातूर पॅटर्न म्हणतात ॲक्च्युली.
0: अच्छा, म्हणजे आता तू एक असं बोलताना म्हटलं की तू काहीतरी 10:30-11 पण झोपायचा असा विषय आहे आणि म्हणजे हे कसं असायचं? म्हणजे आम्ही तर असं बऱ्याच वेळेस ऐकलं होतं की ओव्हरनाईट स्टडी करायची असं बरंच काय काय असायचं, असं काय विषय
1: नाही. म्हणजे माझ्या बाबतीत तर असं आहे की मी मॉर्निंग स्टडीला जास्त प्रेफरन्स देत होतो की सकाळी 4-4:30 जर तुम्ही उठून प्रयत्न केला 6:30 पर्यंत चांगल्या स्टडीचा तर ते मला चांगलं ग्रास्प होत होतं, तर ती माझा पॅटर्न त्या.
0: अच्छा, म्हणजे ते तुझा तसा वैयक्तिक होतं पण असं अशी गरज नाही आहे की तू म्हणजे समजा ज्यांना पहाटे तर सगळ्यांनीच 5:30-4:30 उठावा असा काही विषय नाही.
1: तुम्ही जर ओव्हरनाईट करू शकता तर तेही चांगलंच आहे.
0: तर म्हणजे जसं तुला पहाटे उठून अभ्यासाला तुला चालना मिळायची तशी सगळ्यांनाच होईल असं पण
1: काही नाही.
0: पण समजा तुझा जो विषय होता म्हणजे साधारणतः 10-10:30 वाजे पण स्टडी करणं किंवा सकाळी 7 उठून कॉलेजला जाणं, त्याच्यामुळे जर रात्रभर स्टडी केलं तर पुन्हा मग दिवस तर ह्या पण एक तुला विषय महत्वाचा होता की दिवसभर कॉलेजमध्ये तुला विथ अटेंड राहायचं, व्यवस्थित राहायचं आहे. तर आता हा सगळा जर भाग पाहिला तर असा काय डिफरन्स असतो कॉमन विद्यार्थ्यामध्ये, कारण तू आता जसं स्कूलला इथं होता म्हणला तर तुझ्यासोबत सुद्धा 10-15-20-25 क्लासमेट तुझे असणारच आहेत पुन्हा ते, तर असा काय डिफरन्स असतो की जे यश तुला मिळतं ते इतर विद्यार्थ्यांना मिळत नाही, असं काय असतं नेमकं, काय बेसिक डिफरन्स तुला जाणवला?
1: माझ्या मते डिसिप्लिननी हार्डवर्क करणं हाच सर्वात मोठा डिफरन्स.
0: अंडरस्टँडिंगचा काय विषय येतो का?
1: अंडरस्टँडिंग, हां, कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं हे सगळ्यात बेसिक आहे. ते पण आहे की तुम्ही जर म्हटलं की मला हे यायला लागलंय पण तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करताना येत नाही तर मग तुम्हाला ते येत नाही. म्हणणं वेगळं आणि सॉल्व करताना कळणं हे दोन्हीत जमीन आसमानचा फरक आहे. ते परत ते बेसिक तर आहे की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं ते आहे. मग त्याच्या पुढे सर्व आहे की तुमचं सेल्फ स्टडी, हार्डवर्क, डिसिप्लिन, हार्डवर्क या सर्व गोष्टी डिपेंड करतात.
0: अच्छा, तर मित्रांनो आपण जी चर्चा करत आहोत किंवा जे अतिशय इन्साइटफुल असे आपल्याला जे काही पॉईंट्स मिळत असणार आहेत ते खूप महत्वाचे असणार आहेत, कारण आपण पारस महावीर कनलियाच्याशी बोलत आहोत आणि त्यानं 720 पैकी 662 मार्क त्यानं नीटमध्ये मिळवलेले आहेत आणि त्याला आता एम्स मिळण्याची खूप चांगली शाश्वती आहे आणि ते आपण त्यासाठी शुभेच्छा पण देणार आहोत. तर याच अनुषंगानं हा एक प्रश्न होता की मग तुला असा डिस्ट्रक्शनचा काही असा विषय नव्हता का? कारण आम्ही जनरली पाहतो की 8-9 आजकाल मुळांकडे मोबाईल आहे, टी व्ही आहे, एवढं मोठं सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे, तर तसं म्हणजे तुझं काही नाही आहे का?
1: म्हणजे माझ्या केसमध्ये आणि माझ्या मोठ्या भावाच्या केसमध्ये पण सेम आहे की आम्हाला 12th मोबाईलच मिळालेला नाही आहे.
0: अच्छा, हां.
1: तर त्यामुळं असं म्हणजे सोशल मीडियाच्या डिस्ट्रॅक्शनचा प्रश्न काय उद्भवत नाही.
0: तुझ्यासोबतचे मित्र म्हणा किंवा असं काही म्हणा असा काही विषय नव्हता का?
1: म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाकडे असा मोबाईल पर्टिक्युलर स्वतःचा मोबाईल नव्हताच, कोणाकडेच नव्हता.
0: मग तुला काय वाटतं की त्याचा तुला बेनिफिट झाला की काय विषय झाला असं? म्हणजे
1: बेनिफिटच झाला, कारण मी मला जर काही वाटलं की काही पाहायचंय थोडं बहुत तर मी ते पप्पांच्या किंवा आईच्या मोबाईलवरच पाहत होतो, तर त्याच्या व्यतिरिक्त नाही, जास्त पाहणं नव्हतंच मोबाईलचं माझ्याकडे.
0: बरं, मग याचा जर विचार केला तर मला अजून एक थोडासा असा प्रश्न पडतो की जे कॉमन विद्यार्थी असतात त्यांना म्हणजे त्यांनी मूळच त्यांच्याकडे ते टॅलेंट नसल्यामुळे त्यांना यश मिळत नाही किंवा त्यांनी प्रॅक्टिसमध्ये कमी पडतात का, त्यांचे पॅरेंट्स कमी त्यांना पडतात का, टीचर्स कमी पडतात, असं तुला काय जाणवलं ह्या 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या आणि 11वी, 12वीच्या जर्नीमध्ये?
1: म्हणजे सर्वात बेसिक प्रॉब्लेम मला वाटते की विद्यार्थी सिरियस नसतो मॅक्सिमम गोष्टीत, आणि कधी कधी असं होतं की जरी विद्यार्थी सिरियस असला तर तो स्वतःला खोटी अशा दाखवत राहतो की मला कन्सेप्ट कळायला पण त्याला कळालेलं नसतं.
0: म्हणजे ते स्वतःच रिअलायझेशन करणं गरजेचं आहे की सेल्फ रिअलायझेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढे जाता येत. अच्छा, म्हणजे हे स्वतःलाच खोटं नाही बोलताय, जगाला बोलताय. अच्छा बर, तर पारस आता एक असा एक प्रश्न येतो की सध्याचं युग कसं आहे की 3 स्टडी करता येऊ शकते, म्हणजे जसं एक तुझी पद्धत आहे की तुझा फॉर्च्युनेटली शाहूला नंबर लागला आणि फॉर्च्युनेट म्हणजे अर्थात ते तू तेवढे म्हणजे कष्ट घेतलेले होते, तेवढा अभ्यास केला आणि तू ते एक्झाम त्यांची स्क्रीनिंग टेस्ट क्रॅक केल्यामुळे त्यांची जी एलिट बॅच असते त्या बॅचमध्ये तुझा नंबर लागला आणि त्यांनी त्या पद्धतीने तुझ्याकडून काम करून घेतलं, पण ते सगळं तुझ्याकडून स्टडी करून घेत असताना सुद्धा तू सेल्फ स्टडीला पण महत्त्व दिलं आणि त्याप्रमाणे तुझे कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे तो तुझ्याकडे आज एक सक्सेस आहे. दुसरी पद्धत आहे ती म्हणजे कॉलेज तर करायचं पण त्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी ट्युशन्स लावायच्या, म्हणजे समजा कॉलेजला कुठेतरी एका ठिकाणी राहायचं पण लातूरमध्ये जायचं किंवा कुठेतरी जायचं दुसऱ्या सिटीमध्ये आणि जे काही सब्जेक्ट असतात ते वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी वेगवेगळ्या ठिकाणी ट्युशन्स लावणं किंवा एकाच क्लासला अटेंड करून त्या ठिकाणी क्लास करणं आणि त्याप्रमाणे मग यश मिळणं न मिळणं शेवटी त्याच्यावर डिपेंड राहणार. आणि तिसरी काय असतं असं किंवा जो विद्यार्थी आता समजा 10th आहे आणि यावर्षी 11th-12th जाणार आहे त्यांना पुढचे 2 स्टडी करणार आहे तर त्याच्यासाठी हे खूप चांगल्या पद्धतीचं एखादे चांगले पॉईंट्स मिळू शकतील ॲज अ गायडन्स.
1: आता हे आपल्या स्वतःवर डिपेंड करते की कोणता मोड ऑफ एज्युकेशन तुम्हाला चूज करायचा. आता माझा कम्प्लीट जो मोड ऑफ एज्युकेशन होता तो कम्प्लिटली ऑफलाईन होता, त्यात ऑनलाईनचं काहीच म्हणजे असं 1% पण इंटरफरन्स नव्हता त्यात ऑनलाईनचा. तर तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कोणतं चूज कराल. आता ऑफलाईनमध्ये तर पूर्ण 1-to-1 इंटरॅक्शन असतं, टीचर समोर आहे तुम्ही आहेत, तर माझ्या मते तर सर्वात बेस्ट मोड तोच असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर सेकंड तुम्ही म्हणला की कॉलेज एक क्लासेस केले तेही एक चांगला उपाय असू शकतो, पण जर तुमच्याकडे करण्याची ॲबिलिटी आहे तर तुम्ही कुठूनही करू शकता, तसं काही नाही. की आणि थर्ड मोडमध्ये ऑनलाईनमध्ये पण मी हेच म्हणून, पण कदाचित माझ्या मते फर्स्ट अँड सेकंड मोडच बेटर आहे ऑनलाईनपेक्षा माझ्या मते.
0: अच्छा, आता हे तुझं मत

0: झालं. पण आता असं आपण थोडस इमेजिन करूयात की तुला जेवढे मार्क्स पडले शाहूला क्रॅक करण्यासाठी, म्हणजे ते त्यांची स्क्रीन टेस्ट क्रॅक करण्यासाठी, तुझ्यापेक्षा फक्त ज्यांना 1 ते 2 मार्क्स कमी पडलेले आहेत पण ते आता शाहू कॉलेजला लागू शकत नाही आहेत. मग असं थोडंच म्हणता येऊ शकतं की त्यांच्याकडे ते टॅलेंट नाही आहे, 1-2-4 मार्क बाय अनफॉर्च्युनेटली त्यांना नाही मिळाले. मग त्यांनी जर अशा वेळेस जर समजा ऑनलाईनचं चूज केलं, त्यांचे कन्सेप्ट तर क्लिअर होत आहेत, तर त्यांनी त्या ठिकाणी मग काय काळजी घेतली पाहिजे?
1: त्यांनी सर्वात बेसिक काळजी घ्यावी की तुम्हाला मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन येऊ नये.
0: अच्छा.
1: आणि त्याला सोडून त्यांनी लेक्चर्स पूर्ण करावे, मॉक टेस्ट एक मिस करू नये, आणि रिव्हिजन कंटिन्युअसली करत राहावं. फिजिक्स आणि केमिस्ट्रीत तर कंटिन्युअसली रिव्हिजन असलीच पाहिजे. बायोत तरी तुम्ही थोडासा गॅप घेऊन करू शकता, पण फिजिक्स केमिस्ट्री अशा आहेत की प्युअरली कन्सेप्च्युअल आहेत, त्याला कंटिन्युअस रिव्हिजन करणं, मॉक टेस्ट, जास्तीत जास्त प्रश्न करणं, आणि लेक्चर्स, क्लास नोट्स ह्या सर्व गोष्टी रिवाईज करणं, तर ते इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी, सर्वांसाठीच कदाचित.
0: अच्छा. मग आता ही जी तुमची नीटची किंवा कुठलीही अशी जी ऑफलाईन एक्झाम होते, तर त्या ऑफलाईन एक्झाममध्ये तुम्हाला काय नेमकं असं जाणवलं की जर समजा कुणी ऑनलाईन जर स्टडी करत असेल आणि ऑनलाईन स्टडी करत असताना त्यांना दिवसभर जे आहे ते समजा आपल्या घरी करत असेल, समजा एका रूममध्ये करत असेल सेपरेट, तर तो ठीक आहे ना, ऑनलाईन करतंय, सेल्फ स्टडी करतंय, आयसोलेट पण झालेला आहे. पण ज्यावेळेस तो ऑफलाईन एक्झामसाठी जातो आहे, कारण 6 महिने, वर्ष, 2 वर्ष त्यांना ऑनलाईनच केलेले आहेत, आणि अचानक जर तो समजा ऑफलाईनच्या एक्झामला जात असेल, तर सायकोलॉजिकली आणि बाकीच्या सगळ्या दृष्टिकोनातून त्याला काय गोष्टी फेस कराव्या लागू शकत असतील? म्हणजे समजा तुला तर ते कदाचित तुझ्या आजूबाजूला जर कोण ऑनलाईनवाले आले असतील, किंवा तुझे जर कोण मित्र कंपनी असतील की ज्यांनी ऑनलाईनच केलेलं आहे पण त्यांनी सक्सेस मिळवलेला आहे, तर अशांशी जर कधी तुझी चर्चा झाली असेल, म्हणजे नंतर म्हणतो एक्झाम नंतर किंवा अगोदर पण, तर तुला काय वाटतं?
1: असं त्यांना काही विशेष प्रॉब्लेम फेस करायची गरज जाणवणार नाही, कारण शेवटी बबलिंग करणं एक काय लय मोठं टास्क नाही
0: आहे,
1: म्हणून त्यामुळून केवढी काय प्रॉब्लेम फेस करायची गरज नाही. जर त्यांनी महिनाभर आधी जरी 3-4 मॉक टेस्ट जर ऑफलाईन दिले असतील तरी त्यांच्यासाठी पुष्कळ होईल.
0: अच्छा.
1: काही जास्त गरज नाही.
0: बरं. मग आता जसं की तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी सॅक्रिफाईस केलेलं होतं, दुसरी गोष्ट अशी होती की तुझा मोठा भाऊ पण MBBS कम्प्लीट करत आहे, त्याचं पण स्ट्रगल तू पाहिलेलं होतं, आणि त्या स्ट्रगलनंतर तुला एक इन्स्पिरेशन मिळालं की तुला जास्त अधिकची मेहनत करावी लागणार आहे. जसं पहिली नीटची एक्झाम दिल्यानंतर सुद्धा तुला असं वाटलं की नाही, आपल्याला 1 महिना तू अजून जास्त सिरियस झाला, आणि त्या पद्धतीनं तू सेकंड एक्झामचं प्रिपरेशन केलं. आणि तुला एक्सपेक्टेड होतं का की असं काहीतरी तुला एवढे मार्क्स मिळू शकतील, म्हणजे अर्थात तू पेपर चेक केलेले होते, तुला माहीत होते की एवढेच मार्क्स मिळणार आहेत, तरी सुद्धा आम्ही काही वर्तमानपत्रात बातम्या वाचल्या होत्या की त्यांनी ते काय आन्सर शीट जी मिळाली होती त्याच्यावर केलं, पण त्यांना भरपूर मार्क मिळालेले होते, पण ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस कमी मार्क्स मिळाले, असं काही मनामध्ये फिअर होतं काय होतं नेमकं असं काही?
1: नाही, म्हणजे मी एक्झामच्या जस्ट नंतर जेव्हा मार्क्स कॅल्क्युलेट केले होते, माझे अक्युरेट तेवढेच मार्क्स आले होते. मी 662 कॅल्क्युलेट केले होते आणि रिझल्टमध्ये पण तेवढेच आले होते. माझ्या बाबतीत तर तसं नाही,
0: तसं नाही घडलं. मग ज्यावेळेस तू हे तुझ्या आईवडिलांशी चर्चा केली की मी आन्सर की चेक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एवढे एवढे मार्क्स मिळत आहेत आणि असं, आणि ते तर ते ठीक आहे म्हणून सांगितलं, पण शेवटी ॲक्च्युअल रिझल्ट हातात येणं तर गरजेचं होतं. त्यावेळेस मग तुझ्या आईवडिलांचं काय म्हणणं होतं की ओके ठीक आहे किंवा काय? असं
1: काही विशेष नाही, त्यांना चांगलंच वाटलं की आपण 2 वर्ष अपडाऊन केलं तर त्याचं चांगलंच फळ मिळालंय आणि एम्स कदाचित आपल्याला चांगलं मिळणार.
0: आणि ज्यावेळेस ॲक्च्युअली नीटचा रिझल्ट आला त्यावेळेस मग
1: त्यावेळेस जास्त आनंद झाला त्यांना की चांगलं झालं आता मिळणार एम्स.
0: बर. मग आता ह्या सर्व गोष्टीमध्ये जसं तू जितक्या पॉझिटिव्हली घ्यायला लागला, म्हणजे आता जेवढी आपण तुझी जर्नी आता जवळपास गेले एक 1/2 तास ऐकत आहोत, तर त्या जर्नीमध्ये म्हणजे असा एकही क्षण मला जाणवला नाही की जिथं तू कुठं असं डिप्रेस झालेला आहेस किंवा तुला कुठं काहीतरी असं खूप अडचणी आल्या आहेत किंवा तुला वाटलं की नाही असं काही जाणवलं. तू खूप पॉझिटिव्हली बोलला की नाही सगळं असं झालं, तू 7वी 8वीपासून सगळं तयारी करत होता, पुन्हा पॅटर्न पण लावला कुठला, त्याच्यानंतर तुझं शाहूचं क्रॅक पण झालं, एवढं सगळं झालं, पण कधीतरी एखादा क्षण असा आला असेल की बस झाला, एक भाऊ डॉक्टर होता आहे आता मला काय गरज आहे, मी आपलं उगाच सगळं सोडून देतो, निवांत बसतो किंवा काहीतरी दुसरं करतो, असं कधी काय जाणवलं?
1: नाही असं नाही, पण जेव्हा कमी मार्क्स पडायचे तेव्हा वाटायचं की प्रिपेरेशन तर चांगले करायला तर मार्क्स काय येत नाहीत असं वाटायचं मनाला, आणि थोडंसं डिप्रेस झाल्यासारखं वाटायचं. पण शेवटी ती मॉक टेस्ट होती आणि फायनल एक्झाम 2 वर्षानंतरच आहे, तर ते समजून मी स्वतःला त्यातून बाहेर काढत होतो. आणि परत
0: काय पद्धत असायची बाहेर काढण्याची स्वतःला, म्हणजे असं काय टूल्स यूज करायचं की ज्याच्यामुळे तो त्याच्यातून बाहेर पडायचा?
1: सर्वात बेसिक तर मी म्हणजे माझं फेवरेट तर मी हनुमान चालीसा ऐकत होतो आणि
0: अच्छा बर
1: आणि कधी मध्ये मेडिटेशन केले करत होतो तर
0: अच्छा म्हणजे हनुमान चालीसा ऐकणं हा एक भाग तुझा
1: म्हणजे ते माझं फेवरेट होतं.
0: अच्छा मग असं कधी आता एवढे धुरंधर 1-2 आलो तर मग कधी असं त्या चित्रपटाला जायचं पाहायचं असं
1: नाही म्हणजे मी लिस्टच केलेली की एकदा एक्झाम झाली की हे सर्व पाहायचं मला.
0: अच्छा म्हणजे जोपर्यंत एक्झाम किंवा 2 वर्ष हे जोपर्यंत स्टडी करायचं तोपर्यंत ह्या दुसऱ्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. अच्छा बर तर आता मग नेक्स्ट काय मग आता शेवटी झालं नीटची एक्झाम झाली त्याचा रिझल्ट लागला तुला जे हवं आहे ते यश मिळालं तू जे इमॅजिन केलं ते आता इथून पुढची प्रोसेस काय असणार आहे म्हणजे आज तर आपण मुलाखत घेतोय ती म्हणजे 5 ऑगस्टला घेतोय तर काय नेमकं आता म्हणजे पुढची प्रोसेस काय असणार आहे.
1: आता आजपासून तर रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू झाली आहे 5 ते 13 तारखेपर्यंत आणि 14 तारखेपासून चॉईस फिलिंग चालू होणार आहे तर मग आपले चॉईसेस भरून त्यांना लॉक करणं आणि मग मला वाटतंय 23 तारखेला अलॉटमेंट लेटर येते मग त्याच्यानंतर सप्टेंबर मिड किंवा ऑक्टोबरपासून कॉलेज चालू होईल.
0: अच्छा बर मग आता हे तुझं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुला काय हो म्हणजे आमची तर म्हणजे तुला खूप शुभेच्छा आहेत की तुझं जे स्वप्न होतं दिल्ली एम्स तुला मिळावं म्हणून पण ठीक आहे समजा तर तुला काय वाटतं की तुझं आता नीटच्या एक्झाममध्ये तुला किती मार्क्स पडणार आहेत हे तू कॅल्क्युलेट केलं होतं ते तुला मिळालेले आहेत सगळं तर तू असं काही ना काहीतरी कॅल्क्युलेशन केलेलंच असणार तर तुला काय वाटतं.
1: कदाचित एम्स भोपाल मी प्रेफर करेन आता एम्स दिल्ली
0: एम्स असे किती एम्स कॉलेज आहेत भारतात
1: 18 ते 19 आहेत.
0: अच्छा हा
1: डॉट तर त्यातलं
0: टॉप मोस्ट
1: दिल्ली आणि सेकंडचं जोधपूर आहे तर जोधपूर किंवा भोपाल ट्राय करेन मी.
0: बर आणि आपल्या महाराष्ट्रात नागपूर पण आहे
1: हा ते 5th नंबरचं कॉलेज आहे ते तर तेही ट्राय करून.
0: अच्छा मग पण तुला भोपाल किंवा जोधपूर असं मिळावं अशी अपेक्षा आहे तुझ्या ॲज पर द रँक आणि याच्यानुसार. बर तर आता हे झालं मग आता त्याच्या पुढे MBBS झाल्यानंतर आता ठीक आहे डॉक्टर झाला पण असं कोणीतरी एम्सला जाऊन फक्त MBBS करून तर कोण थांबणार नाही त्याच्या पुढे काही ना काहीतरी विचार करणार असतात असं काही तू विचार केलेला की एखादं स्पेशलायझेशन करायचं आहे किंवा असं काय म्हणजे हे खूप अर्ली स्टेज आहे तरी पण तुला असं काही असं विचार केलेला आहे का.
1: असं जर मी स्पेशलायझेशन करायचं ठरवलंच तर माझी फेवरेट ब्रांच असेल कार्डिओ सर्जरी तर मी तिथं जायचा प्रयत्न करेन.
0: अच्छा हृदयरोग तज्ञ असं जे म्हणतात ते. अच्छा बर आणि असं एवढंच आहे का याच्यापेक्षा अजून काय वेगळं स्वप्न पाहिलेलं पण आहे.
1: म्हणजे सगळ्यात प्रायमरी तर मला सध्या माझे पॅरेंट्स पण हेच म्हणतात की तू UPSC का ट्राय करत नाही आता मोठा भाऊ करणार आहे PG वगैरे तर तू UPSC ट्राय केली तर बेटर होईल तर मग त्या दोन्ही आणखीन मी थोडासा कन्फ्यूज आहे पण त्यापैकी एकच मार्ग निवडन PG
0: किंवा UPSC. अच्छा UPSC असं का म्हणजे घरच्यांनी म्हटले म्हणून की असं तुझ्या पण डोक्यामध्ये असं कुठं तर आहे बेसिक इन्स्टिंक्ट जो म्हणतात तसं म्हणजे असं काय नेमकं असं
1: म्हणजे पॅरेंट्स मला म्हटले की तुझी स्टडी करण्याची आणि एक ठिकाणी बसून एकदम स्टेबल राहून अभ्यास करण्याची ॲबिलिटी आहे तर तू UPSC केलं पाहिजे घरातून कोणतरी एक क्लास 1 अधिकारी असावं असं त्यांचं म्हणणं.
0: सुपर क्लास 1. अच्छा बर म्हणजे ते पण एक स्वप्न आहे.
1: अच्छा
0: तर पारस खरं तर आम्हाला म्हणजे खूप म्हणजे छान वाटलं की तू एवढ्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडला खरं तुझ्या आईवडिलांनी पण खूप मोठं सॅक्रिफाईस केलेलं याच्यासाठी आणि त्यांनी म्हणजे तू यासाठी 2 वर्ष एवढं देणं आणि ते पण त्याला पण तू पूरक असं यश मिळून दाखवलेलं आहे. पुढे पण तुझ्या ॲडमिशनच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होणारच आहेत पण जसं तू म्हटला होता की तुला तुझ्या थोडंसं डिप्रेशन किंवा लो फील झालं की तू हनुमान चालीसा ऐक ना असा एक तो भाग असायचा पण नीटचे एक्झाम झाल्यानंतर किती चित्रपट पाहिले मग.
1: आता सध्या तर खूप पाहिले आहेत असं काय म्हणजे जेवढी लिस्ट होती ती 50% पेक्षा जास्त.
0: कुठे पाहिले चित्रपट हे सगळे.
1: OTT वर थिएटरला असे
0: पाहिले असं एकट्यानं जाऊन.
1: नाही मित्र होते.
0: मित्र म्हणजे असं मित्रांसोबत असं पण आहे विषय. अच्छा अच्छा बर तर मग असे हे सगळे चित्रपट मग तुला असे जेवढे काय आत्ता चित्रपट पाहिलेले असणार आहेत किंवा साईड बाय साईड कधीतरी कानावर असं गाणे वगैरे कुठले तर चित्रपटातले पडलेलेच असणार आहेत किंवा असं तुला असं कुठलं असं एखादं गाणं तुझ्या सध्या डोक्यात चालू आहे की जे आपण ह्या मुलाखतीच्या नंतर प्ले करू शकतो असं कुठलं गाणं आहे.
1: ते धुरंधर मधलं अक्षय खन्ना वालं.
0: अच्छा अच्छा बर अच्छा ठीक आहे. हा ते ह्याच्यामधलं बलुचिस्तान काहीतरी गाणं ते लोकल फोक सॉंग येतं ते त्या पद्धतीचं ते सॉंग. अच्छा त्या एंट्रीचं तर ही खूप चांगलं असं आपलं डिस्कशन झालेलं आहे. मी तुझ्या पुढच्या या सगळ्या करिअरसाठी शुभेच्छा देतो तुझ्या आईवडिलांना शुभेच्छा देतो आणि तुझ्या ह्या म्हणजे सासूरचं पण सगळे जे कनले फॅमिली आहे ते पण ऑब्व्हियस आहे की त्यांनी पण ते खूप आनंदी झालेले असणार तुझ्या ह्या सगळ्या यशाला बघून. तर तुला निश्चितच एम्स मिळावं, टॉप मोस्टचं एम्स मिळावं ही रेडिओ तेरणाच्या वतीनं तुला शुभेच्छा देतो. तू कार्डिओमध्ये तुला स्पेशलायझेशन करायचं असंही म्हटलं तर त्या क्षेत्रामध्ये पण मिळावं आणि UPSCचा जो विचार केलेला आहे 100% त्याच्यामध्ये पण यश मिळावं, आपल्या धाराशिव जिल्ह्याचं नाव तू पुढे करत राहावं अशी मी तुला शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो, पारसला जर तुम्हाला काही विचारायचं असेल की नीटच्या एक्झामच्या बाबतीमध्ये किंवा अजून कशा पद्धतीने सेल्फ स्टडी करायला हवी, कारण बरेच जण आपण ट्युशन्स क्लासेस ऑनलाईनचा पण विचार करतो, तर त्याला जे अनुभव आलेले त्याविषयी तुम्हाला पण मार्गदर्शन करू शकेल. पण अर्थात फोन करत असताना शक्यतो अगोदर व्हॉट्सअप मेसेज करा जेणेकरून तो तुम्हाला रिप्लाय करू शकेल. तर तुझा नंबर पण सांग,
1: 74-98-60-70-10
0: 74-98-60-70-10 हा क्रमांक आहे आणि या क्रमांकावर आपण शक्यतो व्हॉट्सअप मेसेज करा आणि त्या पद्धतीनं तो तुम्हाला रिप्लाय पण करेल. तर पारस, मी परत एकदा तुला शुभेच्छा देतो, तू रेडिओ तेरणामध्ये.
1: थँक्यू सर, थँक्यू,
0: धन्यवाद. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपल्यावर. शोधेव रेडिओ तेरणा, ट्यून करा 90.4 FM वर. किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण HTTP://radio.coe.usmanawa.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900 99705900. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

कमरे की हो जाए कब कब तो प्यार दो प्यार दो और बेचैन दिल की हो।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: हो रहना किसी के,
1: क्या करना है दीदी?
0: अरे हो रहना किसी के,
1: हर

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.